नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 अर्थात 22 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनींना.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 6 वाजता सकाळचे दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सुमन कल्याणपुरी यांना श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आपण ऐकता आहात कार्यक्रम मंगल प्रभात. या सकाळच्या सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आणि अशी दुर्मिळ गाणी सकाळी सकाळी ऐकायला फक्त आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. यासाठी आमच्याशी जोडले गेलेले राहा प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही हा आमचा USP आहे.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेली ही देशभक्तीपर समूहरचना आत्ता आपण ऐकली आणि याबरोबरच श्रोते हो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती आपल्या आसपासच असते, ती घ्यायला हवी आपण. काय की श्रोते हो, आपण लहानपणी बघा कुणी आपल्याला रागावून बोललं तर आपण लगेच आईजवळ जायचो आणि म्हणजे आईला आपण सांगायचो की अमकांनी मला असं असं बोलले किंवा मला त्यांनी खूप रागवलं वगैरे वगैरे, असं आठवत असेल तुम्हाला. आणि मग त्याच्यावर आईचं उत्तर ठरलेलं असं, किंवा आजही आपण आपल्या मुलांना असंच उत्तर देतो, जाऊ दे, लक्ष देऊ नकोस, तू चिडलास तर आणखीन चिडवतील. किती किती किती सोपा कानमत्र होता की नाही, हो की नाही, पण तो अंमलात आणणं आजपर्यंत आपल्याला जमलेलं नाही, जमत नाही, ते जमतं का, कठीण जातं. आणि तेच तर आपल्याला जमवता आलं पाहिजे. म्हणजे कधी कधी श्रोते हो आपण इतके इतके संवेदनशील होतो की कुणाच्याही कुणाकुणाच्याही वाईट बोलण्याचा वागण्याचा आपल्या मनावर, आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या स्वभावावर, आपल्या कामावर खूप खूप विपरीत परिणाम आपण करून घेतो. म्हणजे बोलणारा बोलून जातो पण आपण मात्र रडत बसतो. आता संवेदनशील असणं हे खूप चांगलं आहे, माणुसकीच्या दृष्टीनेही खूप चांगलं आहे, पण अतिसंवेदनशील असणं आणि एखादं दुःख, एखादा प्रॉब्लेम, एखादी अडचण त्यातच स्वतःला गुरफटून घेऊन बसून आपल्या आजूबाजूचा असलेला आनंद जो आपल्या अवतीभवती आहे किंवा चांगली माणसं आहेत आपल्या अवतीभवती, त्या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्याच्यामुळे आपली प्रगतीसुद्धा खुंटते ना. हे सगळं वेडेपणाच आहे की नाही, हो की नाही. आपल्या मला वाटतं की आपल्या मनस्थितीचे अधिकार हे विनाकारण आपण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवतो, अशा आपल्या प्रॉब्लेममध्ये गुडफटून बसण्यामुळे किंवा कोणाच्या तरी वाईट बोलण्याच्या मुळे आपले सगळे अधिकार आपल्या मनस्थितीचे आपण देऊन बसतो. आणि आपल्या म्हणजे आपल्या कामाला जोपर्यंत प्रशंसा मिळत नाही, आपल्याला जेव्हा आपलं जोपर्यंत कौतुक होत नाही तोपर्यंत आपल्याला असं आनंदी असं वाटतच नाही, आपण ते विसरतच नाही, हे अतिशय चूक आहे. ह्याला का आणि आजकाल तर खूप असं झालं आहे की म्हणजे समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचं झालं तर लाईक, कमेंट आणि हे सगळं, किंवा शेअर, लाईक, कमेंट, शेअर, ह्या सगळ्यांवर आपला आनंद अवलंबून आहे आजकाल. कमी लाईक आले किंवा खोचक कमेंट आली किंवा कोणी आपल्याला जाहीरपणे त्या फेसबुकवरती कोणी सल्ला दिला की आपल्या मनःशांतीला सुरुंग लागलाच म्हणून समजा, हो की नाही. हां, आता या आभासी जगामध्ये आपण एवढे गुंतून जातो की चांगलं वाईट काय आहे हे समजण्याची बुद्धी आपण हळूहळू हळू गमावून बसतो की काय हे, असं सगळं होत चाललेलं आहे. आणि बघा प्रत्येकच क्षेत्रामध्ये, म्हणजे राजकारणी, सिनेमा किंवा कला, क्रीडा, ह्या आपण जगातले जितके दिग्गज लोक पाहतो, प्रसिद्ध लोक पाहतो, त्यांच्यावर कौतुकाचा जसा वर्षा होतो तसा त्यांच्यावर टीकेचाही वर्षा होतो, गॉसिप होतं, अफवा असतात त्यांच्याबरोबर. पण मोठ्या लोकांकडे जर आपण बघितलं तर ते ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष देत राहिले, त्यात अडकून राहिले, तर ते पुढे जातील का? नाही ना. तर जगण्याची अमर्याद आनंदाची अमर्याद अनुभूती ही आपल्या आसपासच असते आणि ती आपल्याच हातात असते, नाही का? जगूया आनंदी आणि राहूया.

0: प्रगतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला पाहिजे. देशी बदक सरासरीने दरवर्षी 130 अंडी घालतात. देशी कोंबड्यांपेक्षा हे प्रमाण सरासरीने 50 अंडी जादा असे आहे. बदकाच्या अंड्यांचे सरासरी वजन 55 ते 60 ग्रॅम आढळते. देशी कोंबडीच्या अंड्याचे सरासरी 40 ग्रॅम वजनाचा विचार केल्यास बदकांद्वारे वाढीव अन्नघटक पुरवले जातात. बदकांना खाद्य कमी घालावं लागतं, कारण काही प्रमाणात पाण वनस्पती आणि मासे हा बदकांचा आहार आहे. त्याचबरोबर जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, कृमी, कीटक इत्यादी वेचून खातात आणि पोट भरतात. बदकांचं उत्पादनक्षम आयुष्य जास्त म्हणजे 350 दिवस आहे. कोंबड्यांच्या सोयीचा विचार केल्यास बदकांना कमी सोयी सुविधा असल्या तरी चालतात. बदकं तशी काटकच ती पक्ष्यांच्या आजाराला कमी बळी पडतात. ज्या जागा पाणथळ आहेत, जिथे नदी नाले ओढे सतत वाहत असतात, अशा जागा बदक संगोपनाला उत्तम असतात. पाणवठे तळी यात वाढणाऱ्या बऱ्याचशा अनावश्यक वनस्पतींचा वापर बदक आहार म्हणून करत असल्याने जलशुद्धीला हातभार लागतो. त्या दृष्टीने 40 आर जलाशयासाठी 6 ते 10 बदक पुरेशी होतात. मात्र काही वनस्पती विशेषत वॉटर हायसिंथ, वॉटर लेट्यूस इत्यादींचा नाश बदकांद्वारे होत नाही. मिश्र शेतीचा प्रयोग बदक पालनासह करता येतो. उदाहरणार्थ तळ्यात बदके आणि मासे पालन करणे, भात शेतीमध्ये बदक आणि मासे संगोपन करणे. बदकांची विष्ठा माशांसाठी उत्तम अन्न म्हणून उपयोगी पडते. यासाठी 1 हेक्टर तळ्याच्या क्षेत्रात किमान 200 ते 300 बदक ठेवावीत. बदकांची पिसं मऊ आणि लहान आकाराची असतात. उशांसाठी, गाद्यांसाठी किंवा खेळणी शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी वापरता येतात. भारतात बऱ्याच भागात मुख्यतः पारंपरिक पद्धतीनेच बदक संगोपन केलं जातं. साधारणपणे ज्या भागात पाणथळ जमिनी आहेत, नद्या नाले ओढे वाहत असतात, अशा भागात आणि मुख्यतः भात पिकवणाऱ्या राज्यात बदक पालन आढळतं. बदकांची अंडी खुडूक कोंबडीद्वारे उबवून घेतली जातात. एका वेळी 12 ते 15 अंडी उबवण्यास ठेवतात. अंडी उबवणुकीचे प्रमाण 60% आढळतं. अंडी उत्पादनासाठी इंडियन रनर आणि खाकी कॅम्पेल या जाती प्रसिद्ध आहेत. कोंबड्यांच्या पिल्लाप्रमाणेच बदकाच्या पिल्लांना देखील किमान 3 आठवडे वयापर्यंत सुरुवातीला उबेची गरज असते. त्यासाठी कोंबड्यांची मादी स्वतः पिल्लांना उब पुरवते किंवा कृत्रिम उब घराचा वापर करावा लागतो. 4 आठवडे वयानंतर पिले स्वतंत्रपणे उबेशिवाय वाढू शकतात. बदक हा सतत खाद्य शोधून खाणारा पक्षी असल्याने तो त्याच्या गरजेच्या 15% ते 100% अन्न स्वतः मिळवतो. त्यासाठी तो जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, गवताचं आणि तणांचं बी, जमिनीवरील कीटक, अळ्या, तळ्यातील छोटे मासे अशा विविध प्रकारच्या आहाराचा उपयोग करतो. त्यामुळे मुक्त पद्धतीत आणि अर्धमुक्त पद्धतीचे संगोपन नफ्याचे असते.
1: बदक पालन फायदेशीर उद्योग याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ड्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो

0: गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. एचपीव्ही संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो, आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर, किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे ओपीडीतूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA, म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे, तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्बे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका साधना शर्मा. वार्ताः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवदत् यत् आधुनिके विश्वस्मिन् सामुद्रिकशक्तिः राष्ट्रस्य सामरिक प्रभावस्य प्रमुखा आधारा अस्ति। कोलकातायां श्यामा प्रसाद मुखर्जी जलपोत स्थात्रे तेन स्वदेश निर्मिताः त्रयः नौ सैनिक पोताः आईएनएस दुनागिरिः, आईएनएस संशोधकः, आईएनएस अग्रयश्च भारतीय नौसेनायै समर्पिताः।
4: आईएनएस विक्रांत से लेकर आज तक की यात्रा केवल नए युद्ध पोतों की यात्रा नहीं है, यह भारत की बढ़ती आत्मनिर्भरता की यात्रा भी है। इनका निर्माण भारत में हुआ है, इनकी डिजाइन भारत में तैयार हुई है, इनके निर्माण में भारतीय उद्योगों की प्रतिभा लगी है और यही नए भारत की सबसे बड़ी ताकत है।
3: तीन उक्तम यत् एतेषां पोतानां निर्माणे द्विशताधिकाः सूक्ष्म लघु मध्यमोद्यमाः योगदानम् अकुर्वन्। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी साम्प्रतिक वर्षस्य अन्ताराष्ट्रिय योग दिवसस्य वैश्विक उत्सव रूपेण आयोजनार्थं विश्वस्य जनान् प्रति कृतज्ञतां व्यक्तवान्। तेन उक्तं यत् योगः विभिन्नेषु देशेषु समाजेषु च स्थितान् जनान् स्वास्थ्य कल्याणयोः समान लक्ष्ये संयोजयति। प्रधानमन्त्री एतत् विश्वस्य कृते प्रेरणादायकम् अस्ति इति अवदत्। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः कुनो राष्ट्रिय उद्यानस्य भ्रमणं करिष्यति। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः मध्यप्रदेशस्य कुनो नेशनल पार्क इत्यस्य राष्ट्रिय उद्यानस्य भ्रमणं करिष्यति। सा प्रोजेक्ट चीता इति योजनायाः प्रगतेः समीक्षां करिष्यति तथा च व्याघ्रपालकैः वन कर्मचारिभिः स्थानीय जनैश्च सह संवादं करिष्यति। अधिकारिणाम् अनुसारेण भारते सम्प्रति 500+ व्याघ्राः सन्ति, तेषु अधिकांशतः कुनो राष्ट्रिय उद्याने वसन्ति। भारतम् अद्यारभ्य नवदिल्ल्यां ब्रिक्स राष्ट्राणां राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदातॄणां द्विदिवसीय सम्मेलनस्य आयोजनं करोति। अस्य अध्यक्षताम् अजीत डोभालः करिष्यति। नीट यूजी षड्विंशत्युत्तर द्विसहस्र पुनर्परीक्षा सुदृढ सुरक्षा व्यवस्थायां सुसम्पन्ना। राष्ट्रिय परीक्षा अभिकरणस्य अनुसारेण देशे विदेशे च स्थितेषु 44,000+5,000 परीक्षा केन्द्रेषु लक्षशः अभ्यर्थिनः सहभागिनः अभवन्। दिव्यांग अभ्यर्थिभिः सह सर्वेषां परीक्षार्थीनां सुविधार्थाः विशेषव्यवस्थाः अपि कृताः। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड इत्यनेन द्वादश श्रेण्याः उत्तर पुस्तिका सत्यापनस्य पुनर्मूल्यांकनस्य च परिणामाः क्रमशः प्रकाशिताः। मण्डलेन प्राप्तेषु उक्तं यत् प्राप्तेषु आवेदनपत्रेषु 87.1% परिणामाः घोषिताः सन्ति, अवशिष्ट परिणामाः अपि शीघ्रमेव चरणबद्धरीत्या प्रकाश्यन्ते। छात्राः स्व आवेदनस्य स्थितिं डिजी लॉकर पटले परीक्षितुं शक्नुवन्ति। मण्डलेन निष्पक्षतां शुद्धतां च सुनिश्चित्य सर्वाः प्रक्रियाः सावधानतया सम्पन्नाः इत्युक्तम्। छात्राः मिथ्या प्रचारेषु सामाजिक माध्यमेषु प्रसारितान् अप्रमाणित सन्देशान् च न विश्वसन्तु इति केवलं CBSE इत्यस्य आधिकारिक सूचनाः एव अनुसरन्तु इति परामर्शः दत्तः। तमिलनाडु राज्यस्य पेरियापालम क्षेत्रे स्थितायां समुद्री खाद्य निर्यात समवाये अमोनिया वायोः स्रवण घटनायां 7 जनाः मृताः, 77 श्रमिकाश्च प्रभाविताः जाताः। घटनास्थले उत्थार चिकित्सा कार्याणि निरन्तरं प्रचलन्ति। राष्ट्रिय आपद्मोचन बलस्य तथा रासायनिक जैविक परमाणु आपदा विशेष दलानां च सदस्याः त्वरितं आपद उत्थार अभियानम् आरब्धवन्तः। मुख्यमंत्री सी जोसेफ विजयः उच्चस्तरीय अन्वेषणस्य आदेशं दत्त्वा त्रिसदस्यीयां समितिं नियुक्तवान्। फीफा विश्व कप चषके केप वर्डे उरुग्वे च अनयोः दलयोः स्पर्धा तत्र द्वि अंकेन समतायाम् अभवत् इति वार्ता।
5: नमस्कार।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजलेले आहेत। आता ICI अक्षरे रसिके हा कार्यक्रम।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी आज आपल्याला ओळख करून देत आहेत माझे संगीत या पुस्तकाची.
1: माझे संगीत हे तसं जुनं पुस्तक आहे, पण आपल्याकडल्या चित्रपट आणि संगीत विषयक पुस्तकांमध्ये त्याचं स्थान खूप वरचं म्हणावं लागेल. आत्मकथनात्मक पुस्तकांचं नेहमी महत्व असतं, पण जी क्षेत्र पाहणं सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होत नाही आणि ज्या क्षेत्रांबद्दल त्याच्या मनात कायमच कुतूहल असतं, अशा क्षेत्रांबद्दल कोणी लिहिलं तर ते वाचण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या पुस्तकांचं आणखी एक महत्व म्हणजे जर सांगणारा पुरेसा निरपेक्ष असेल तर ती एक प्रकारे इतिहासाची नोंद देखील असते. संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचं आत्मकथन माझे संगीत रचना आणि दिग्दर्शन हे असं महत्वाचं पुस्तक आहे. केशवराव प्रभात फिल्म कंपनी बरोबर काम करायला लागले तेव्हा मूकपटांचा काळ संपून चित्रपट नुकताच बोलायला लागला होता. त्या काळात मराठी आणि हिंदीतही प्रभातचं मोठं नाव होतं. व्ही शांतारामांनी दिग्दर्शित केलेल्या अमृत मंथन या 1934 चित्रपटापासून त्यांनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली आणि या संस्थेतल्या अनेक महत्वाच्या चित्रपटांवर त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. दामले आणि फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारखे चित्रपट केशवराव भोळेंनी केले. व्ही शांतारामांची सामाजिक चित्रपटांची त्रयी कुंकू, माणूस आणि शेजारी ही प्रख्यात आहे. त्यातल्या कुंकू चित्रपटालाही केशवरावांनी संगीत दिलं. बोलपटाच्या सुरुवातीचा आणि मराठी चित्रपटांमधला हा विशेष काळ आहे. केशवरावांनी आपल्या कथनात तो मांडल्याने चित्रपट अभ्यासक आणि रसिक या सर्वांसाठीच हे लेखन फार उद्बोधक झालंय. जेव्हा कोणी आपलं चरित्र लिहितं तेव्हा त्याचा बराचसा भाग हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पट रंगवण्यातही जाऊ शकतो, आणि जरी तो भाग महत्वाचा असला तरीही विशिष्ट क्षेत्राबद्दल त्यातून मिळणाऱ्या माहितीला मग मर्यादा येते. केशवरावांचं पुस्तक जरी आत्मकथनात्मक असलं तरी ते त्यांच्या कामाबद्दल असल्याने संपूर्णपणे या क्षेत्राशी आणि विशेष करून प्रभातशी जोडलेलं राहतं. प्रभात सोडल्यानंतरचा काळ नाट्यसंगीत हा भागही त्यात काही प्रमाणात आहे, पण तिथेही केशवरावांचं लेखन आपल्या व्यावसायिक आयुष्यावरच केंद्रित झालेलं आहे. केशवरावांची भाषा अतिशय साधी, सर्वांना कळेल अशी आहे. शक्यता असूनही ते टर्मिनॉलॉजीत अडकत नाहीत आणि सोप्या शब्दात आपले अनुभव मांडतात. तेव्हाचं तंत्र, तंत्रज्ञान या गोष्टी आज वापरल्या जात नाहीत हे खरंय, पण इथे विशेष महत्व आहे ते अनुभवाला, संकल्पनेच्या पातळीवर केलेल्या विचाराला. त्यामुळे बारकावे जरी बदलले तरी त्यांनी मांडलेल्या अनुभवाचं महत्व काही कमी होत नाही. त्या काळाचं आकलन होण्यासाठीही आपल्याला केशवरावांच्या विवेचनातून मदत होते. एक उदाहरण द्यायचं तर शांताराम बापूंना सामाजिक त्रयी का करावीशी वाटली याबद्दल केशवरावांनी लिहिलंय. प्रेमाचा बडेजाव वाढवणाऱ्या देवदास सारख्या कादंबऱ्यांच्या अंमलाखाली तरुण पिढीचा ध्येयवाद संपत चाललाय असं शांताराम बापूंना वाटत असे. या पिढीला त्यांचा योग्य मार्ग दाखवणं ही त्रयी मागची एक प्रेरणा होती. माझे संगीत मध्ये कुंकू चित्रपटावर दोन प्रकरण आहेत, त्यातलं एक फक्त पार्श्वध्वनीवर आहे. कुंकू मध्ये पार्श्वसंगीताचा वापर नाही,

गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
2: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
3: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
2: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
3: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती

0: परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
1: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 128 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20,000 अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: मैं कैसे कैसे.
0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
3: कैसे कैसे मैं कैसे कैसे.
0: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

सकाळचे 7:25 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्यात जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संपूर्ण जगभरच कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कोणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केला. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस

0: असे किती म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
1: बरोबर.
0: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
1: मेन म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
0: सुचिता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं जन, नाही का? म्हणतात म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला माझ्यासाठी, तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राइम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी, व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, तर काय सांगाल?
0: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे हे की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण ऍक्सेप्ट करत असू ना तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाट नाही बघावीत राहणार नाही की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला परीक्षा द्यायची आहे वगैरे असं काहीच नाही.

0: आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना, माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
1: तरुण पिढीला असं वाटत की ते म्हाताऱ्या लोकांचं
0: ते माझं काम नाही. पण असं नाहीये, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट असतात.
1: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
0: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे, हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूपच व्हेरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच बाबा एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटंसं आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 PM. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 1940 दशकात एक्सपोर्टही चालू झाला असं तुम्ही म्हणाला होता. आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध कसं काय झालं?
1: खरंय, आणि याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली आहे. आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते. आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला. आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली. प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत. ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दर वेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देत ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं, दर्जा राखला. आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत ह्याची जाहिरात सगळीकडे व्हावी, त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं. आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले. ब्रिटिश पूर्व काळ होता तो. ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची. तशी वसतिगृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या, त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं, तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला.
0: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, हे जेव्हा तुम्ही लोणचं एक्सपोर्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला लोणच्याच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
1: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्यपूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया. एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही. झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली. त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली. त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची. आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
0: बरोबर
1: असंच सगळ्यांच्या मनात होतं. तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का. आणि मग आमच्याकडे विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया. आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं घातलं, आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली.
0: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार याबद्दल काहीच शंका नाही. श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर मसालेवाले हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 8 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार प्रभात, त्यानंतर मॉर्निंग न्यूज आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा। या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त। अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात। मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता। पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख। आता सविस्तर बातम्या। आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे। कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं। या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडी विरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली। विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले। स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे। याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले। देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली। यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं। यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो। तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला। योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली। नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती। संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला। दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं, तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला। इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली। यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला। तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले। इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत। समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील, विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली। या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली। या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले। महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे। बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला। बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लीज तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित

0: संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरु केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळच्या 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया प्रतिभा दवलियाना.

गाणी गायकवृंद गायलेली ही देशभक्तीपर रचना होती आणि याबरोबर श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं।

आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल.
प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाठ, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जितलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला.

0: त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये ह्या 6 च्या 6 खासदारांनाही ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या

श्रोतेहो नमस्कार. आपण विविध भारती सेवेचं प्रसारण ऐकत होता. आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 अर्थात 22 जून 2026 सायंकाळचे 5 वाजले आहेत. या प्रसारणात मी आंगनेल आपणा सर्वांचं स्वागत करतो.

सुरुवातीला जाणून घेऊ या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 आपण ऐकू शकाल सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग. याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी केलेला बातचीत. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. 6:00 हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 सुगम संगीत, तर 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. या दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीतामध्ये पावसाची विविध रूपं मोठ्या सुंदरतेने टिपली गेली आहेत. कधी हा पाऊस विरहाचा असतो, कधी प्रेमाचा, तर कधी अगदी अल्लड वयातला. ऐकूया उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे, चित्रपट जगावेगळी प्रेम कहाणी.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत। भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: काळ्या ढगांनी आबाळ भरून आलंय, मातीचा तो पहिला सुगंध मनाला सुकावून गेलाय आणि अशातच खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबासोबत आपल्या मनातील कोपऱ्यात आठवणींचा पाऊस पडू लागलाय। ऐकूया पुष्पा पागदरे यांच्या आवाजात वसंत सबनीस यांचं गीत, संगीतकार राम कदम, चित्रपट सोंगाड्या।

0: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे. परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
1: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
2: श्रोत्यो, पाऊस नेहमीच आनंदाचा असतो असं नाही. कधी कधी हाच पाऊस डोळ्यातल्या आसवांना लपवण्यासाठी येतो. विरहाच्या वेदनेत जेव्हा पाऊस सोबतीला असतो तेव्हा ते गाणं काळजाला थेट भिरतं. ऐकूया आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: त्यामुळे जे प्लास्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे.
3: श्रोते हो, सह्याद्रीचं जंगल टिकणं आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचं आहे आणि पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका काय असू शकते, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक यांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
4: पाऊस म्हटलं की आठवण येते ती पहिल्या प्रेमाची, त्या अल्लड वयाची. जेव्हा पाऊस नुसता अंगावर नाही तर थेट मनावर पडतो. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात राजा शिव छत्रपती या चित्रपटातील गीत.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जाते. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
1: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगत स्पर्श करणारे असे 3 ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: जसा काळ बदलला तशी पावसाची गाणी गाण्याची आणि ती पडद्यावर दाखवण्याची पद्धतही बदलली. पावसाची तीच अनुभूती नव्या पिढीच्या चित्रपटांनी तितक्याच ताकदीने जपली आहे. ऐकूया आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकारी यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण, चित्रपट आम्ही दोघं राजा राणी.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 101.906 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता आपण ऐकूया सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगोडकर यांनी केलेली बातचीत भाग पहिला. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो नमस्कार. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दडलेली हिरवीगार वनसंपदा ही निसर्गाची शोभा तर आहेच, पण त्याहूनही जास्त आपल्या पर्यावरणाचा, हवामानाचा, जलसंपत्तीचा आणि जैवविविधतेचा आधारस्तंभसुद्धा आहे. आज आपण सह्याद्रीच्या पश्चिम घाटाचा पर्यावरणातील सहभाग याविषयी जाणून घ्यायला अशाच एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्याची 3 दशकं पश्चिम घाटाच्या सान्निध्यात घालवली आहेत, वनसंवर्धनासाठी भरीव असं काम केलंय आणि पर्यावरण जनजागृतीसाठी 1000+ अधिक व्याख्यानं आणि स्लाईड शोद्वारे समाजाला जागृतही केलंय. विभागीय वनअधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील काही प्रमुख भागांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावलेली आहे. वन्यजीव अभ्यासक्रमामध्ये सुवर्णपदक देखील प्राप्त केलेलं आहे. जैवविविधता आणि पर्यावरण विज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. तसंच निसर्ग जाणीव जागृती या पुरस्कारानं ते सन्मानित झालेले आहेत, असे श्रीयुत सुभाष गोविंद पुराणिक यांना आज आपण आपल्या आकाशवाणी केंद्रामध्ये आमंत्रित केलंय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीच्या केंद्रावर या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर, सर्वप्रथम तुमच्या वनसेवेच्या प्रवासाबद्दल सांगा. जंगल आणि निसर्गाकडे म्हणजे पर्यावरणाकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली?
2: माझं बालपण रत्नागिरी जिल्ह्यात गेलं. या रत्नागिरी जिल्ह्यात माझं आजोळ चिपळूण तालुक्यात होतं.
1: बर.
2: या ठिकाणी आमची स्वतःची अशी फार मोठी जंगल जमीन होती. या क्षेत्रात फिरताना तेथे आढळणारे वृक्षवेली, प्राणी पक्षी यांच्याबद्दल आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर वय जसं वाढत गेलं तर ते आवडीचं रूपांतर निरीक्षण करण्यात, ते काय आहे हे समजून घेण्यात आणि आकलन करण्यात गेलं. 12वीपर्यंत मी रत्नागिरी जिल्ह्यात शिकलो. त्यानंतर वडिलांच्या बदलीमुळे आमची सावंतवाडी येथे येणं झालं आणि सावंतवाडी ह्या भागामध्ये असणारे जंगल हे खरोखरच अतिशय मनाला भुरळ पाडणारं होतं. पण त्या कॉलेजच्या वयामध्ये कॉलेजचा अभ्यासक्रम करणं आणि उरलेला वेळ संपूर्ण जंगलात फिरणं एवढंच एक काम मी 3 वर्ष केलं. याच वेळेला वाचनाची तर आवड होतीच, त्यामुळे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळी जाणं, तेथील दैनिक, पाक्षिक, मासिक आणि मिळणारी जी 1000+ पुस्तकं आहेत त्यांचं वाचन करणं एवढं काम सलग मी 3 वर्ष केलं. आणि ह्याचा परिणाम म्हणजे May 84 झालेल्या आमच्या BSC परीक्षेनंतर लगेच जूनमध्ये MPSC एक वनसेवेची परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये माझं थेट सिलेक्शन वन अधिकारी म्हणून झालं आणि 1985 पासून मी चंद्रपूर येथे वन प्रशिक्षणासाठी हजर झालो.
1: बरं. सर, सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये तब्बल 38 वर्ष तुम्ही काम केलंय, तर निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला जास्त काय भावलं?
2: सगळ्यात ह्या जंगलामध्ये आढळलेली महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय विस्तीर्ण पसरलेलं जंगल, तिथे असणाऱ्या अत्यंत कमी सुविधा, ह्याचा जास्तीत जास्त वापर करून जगायचं कसं हे तिथे समजून आलं. आणि यामध्ये फिरत असताना सगळ्यात ज्याचं नाव विसरता येणार नाही ते म्हणजे कोयनेचा अथांग जलाशय. वरच्या बाजूला आकाश, खालच्या बाजूला पाणी आणि आजूबाजूला असणारा वृक्ष वेलीचा सहवास, या व्यतिरिक्त मनुष्य प्राण्याचा कोणताही उपद्रव नसलेलं ते जंगल होतं. आणि अशा ठिकाणी सलग 6 वर्ष राहण्याचं भाग्य मला मिळालं. याचा मात्र एक परिणाम झाला की ज्या वेळेला आम्ही शहरात जायचो त्यावेळेला कानात दडे बसल्यासारखं व्हायचं, इतका तो गोंगाट वाटायचा. आपल्या मोबाईलवर एक व्हायब्रोमीटर नावाचं ऍप असतं. हे व्हायब्रोमीटर नावाचं ऍप जेव्हा आम्ही कोयनेमध्ये ओपन करायचो तेव्हा पानाची सळसळ असा 20 डेसिबलचा आवाज असायचा. त्याच्या हा शेवटचा आवाज त्या ऍपवर नोंदवला जायचा आणि त्याच ह्याच्यावर तो काटा असायचा. 20चा 30 30चा 40 सुद्धा कधी डेसिबल झालेला नसायचा. आणि अशा वेळेला 80 डेसिबलच्या वरचा आवाज शहरामधला खरोखरच कानावर किती अत्याचार करत असेल हे तुमच्या लक्षात येईल.
1: हो हो, खरंय. सर, पश्चिम घाट किंवा सह्याद्रीची आपली ही जी पर्वतरांग आहे ती पर्यावरणाच्या दृष्टीने आपण महत्वाची मानतो आणि हॉटस्पॉट म्हणून ते प्रसिद्ध आहे, तर त्याचं काय महत्व आहे?
2: आता पश्चिम घाटाचं महत्व हे जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्या जागतिक लेव्हलवर या पश्चिम घाटाचं महत्व काय आहे हे समजून घ्यावं लागेल. आता जागतिक लेव्हलवर विचार करायचा म्हटला सजीव सृष्टीमध्ये असणारी जी विविधता आहे त्याला जैवविविधता म्हटलं. आणि ही जैवविविधता जितकी जास्त तितका आपला मनुष्य प्राण्याचा जो काही जीवन प्रवास आहे हा सुखकर होतो. जिथे जैवविविधता कमी आहे, सजीव सृष्टीतील विविधता कमी आहे, त्या ठिकाणी जीवन खडतर होतं. आजही तुम्ही बघितलं तर बाजारामध्ये ठराविक प्रकारच्याच भाज्या आपल्याला मिळतात, पण ह्याच वेळेला खेडेपाड्यातून असणाऱ्या अनेक प्रकारच्या रानभाज्या खाऊन तेथील लोक जगू शकतात. आणि म्हणून जेवढी जैवविविधता जास्त तेवढं जीवन सुखकर असतं. आता जगामध्ये असा जर आपण अभ्यास करायचा म्हटला तर जगामध्ये अशा प्रकारची विविधता असणारी ठिकाणं जर शोधली त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की संपूर्ण जगामध्ये 17 देश असे आहेत की ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. आणि ह्या 17 देशामध्ये आपल्या भारताचा समावेश होतो हे आपल्याला अभिमानास्पद आहे. आता हे जे जास्त जैवविविधतेचे ठिकाणं आहेत या ठिकाणांपैकी अजूनही एक प्रकार आहे की ज्या जास्त जैवविविधता असणाऱ्या ठिकाणातली एखाद्या ठिकाणची 70% जैवविविधता या मनुष्य प्राण्याच्या हस्तक्षेपामुळे नष्ट झाली
1: आहे.
2: त्याच्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त थ्रेटन असणाऱ्या म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती आहेत त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ती प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणजे याला एन्डेमिक प्रजाती म्हणतात त्या आहेत. अशा प्रकारच्या ज्या ठिकाणं असतात याला हॉटस्पॉट म्हणतात. आणि हे जे हॉटस्पॉट असतात हे हॉटस्पॉट जगामध्ये 36 ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. आणि यात नोंदवलेल्या हॉटस्पॉटपैकी आपल्या भारतामध्ये पश्चिम घाट त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. आणि म्हणून हे जैवविविधता दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा हा पश्चिम घाट आपल्याला संरक्षणासाठी आर्त हाक देतोय.
1: सह्याद्रीतील वनसंपदा आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर, आता आपण बघतोय ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण आणि पर्जन्यमान सुद्धा खूप अनिश्चित झाले, तर कसा परिणाम होतो सर?
2: आता या पश्चिम घाटाचा उपयोग आपल्या भारताला फार मोठ्या प्रमाणात होतो. नैऋत्य मोसमी पावसाचे जे ढग असतात, पाणी घेऊन येणारे ढग या पर्वताला आपटतात, आणि आपटल्यामुळे घाटमाथ्यावर आणि घाटमाथ्याच्या पश्चिमेकडील भागात म्हणजे आपल्या कोकणच्या भागात फार मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. मात्र हे ढग त्या डोंगराला आपटल्यामुळे ते तिथनं एकदम वर उचलले जातात आणि ते पुढे पूर्व महाराष्ट्र, ओरिसा, पश्चिम बंगाल अशा प्रकारे ते खाली येतात. पण तो मधला जो भाग असतो मराठवाडा देश हा भाग असतो ह्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि म्हणून तो पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून समजला जातो. ह्या पश्चिम घाटामध्ये पडणारा मुबलक पाऊस 120 प्रकारच्या नद्यांना उगम देतो. संपूर्ण पश्चिम घाटाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर गुजरातमधल्या डांगमधनं चालू होणारा ही उत्तर दक्षिण पसरलेली रांग 1600 किलोमीटर जाऊन कन्याकुमारीला संपते. आणि या 1600 किलोमीटर परिसरामध्ये घाटमाथ्याचा परिसर आणि पश्चिमेकडचा कोकणपट्टीचा प्रदेश हा एकूण मिळून साधारणपणे 1.5 लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे पश्चिम घाटाचं क्षेत्र म्हटलं जातं. ह्या क्षेत्रामध्ये एकूण मिळून 6 राज्य आहेत. ह्या 6 राज्यातले एकूण 51 जिल्हे आहेत आणि 51 जिल्ह्यातले 163 तालुके या क्षेत्रामध्ये मोडतात. आणि या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे 120 नद्या तिथनं उगम पावतात. ह्या नद्यांवर साधारणतः 2000 धरणं बांधलेली आहेत आणि ह्या धरणांमुळे शेती, औद्योगिकरण या बऱ्याचशा गोष्टी साऊथ इंडियामधल्या म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू, केरळ ह्या राज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आपल्याला गोदावरी नदीचा उगम, उल्हास नदीचा उगम, वैतरणाचा उगम, त्याचप्रमाणे भीमाशंकरला भीमा नदीचा उगम, कोयनाचा उगम, सावित्री नदीचा उगम हा याच आपल्या पश्चिम घाटाच्या म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये होतो. कोयनेचा जो काही धरण बांधलेला आहे ह्या धरणावर जलविद्युत प्रकल्प निर्माण करून त्या ठिकाणून विजेची निर्मिती होते हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि अशा प्रकारे ह्या पश्चिम घाटाचं महत्व आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठ्या प्रमाणात आहे.
1: सर, तुम्ही आत्ता जसं म्हणालात की नद्यांचा उगम या पट्ट्यामध्ये झालेला आहे, तर ह्या नद्या, धरणं भूजलासाठी टिकवून ठेवण्यात पश्चिम घाटातील जंगलांचा काय सहभाग आहे किंवा त्यांची भूमिका कशी आहे?
2: साधारणतः जंगल म्हटलं की त्या ठिकाणी जे पडणारं पावसाचं पाणी असतं ते झाडांच्या पानांवर पडतं, पानांवर पडणारं पाणी जमिनीवर पडतं, जमिनीवर पडलेला पालापाचोळा असतो ते त्याच्यामध्ये मुरतं आणि हळूहळू जमिनीमध्ये मुरत जातं. ज्यावेळेला ठिकाणी जमिनीवर वृक्षाच्छादन नसतं त्या ठिकाणी पडणारा पाऊस असतो, तो पानाचा पाऊस जमिनीवर पडतो, थेट जमिनीवर आदळल्यामुळे तिथली जी माती असते ती उधळली जाते आणि ती पाण्यामध्ये मिसळली जाते आणि असलं माती मिश्रित पाणी वाहून नेलं जातं आणि अशा प्रकारे मातीची धूप होते. परंतु ज्या ठिकाणी जंगल असतं त्या ठिकाणी ही धूप न होता पाणी मुरवण्याचं काम ही जंगलं करतात. अशा प्रमाणे पश्चिम घाटातील जे काही जंगल आहे हे जंगल पाणी मुरवण्याचं काम करतं आणि त्यामुळेच कोकणामध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला पाणी मिळत नाही किंवा पाण्याची दुर्भिक्ष झालं अशी ओरड कमी आढळते.
1: हो हो. सर, जंगलतोड आणि पाण्याचं वाढतं संकट यांचा परस्पर संबंध आपण कसं समजावून सांगाल, कारण आता हे प्रमाण वाढलेलं आहे जंगलतोडीचं.
2: आता कसं आहे, पश्चिम घाटातला हा संपूर्ण जर क्षेत्र आपण बघितलं तर त्यातलं 37% जंगल हे फक्त वन खात्याच्या अखत्यारीत आहे. उरलेलं जे जंगल आहे हे खाजगी मालकीचं आहे. आणि हे 37% जंगल जे आहे त्याच्यापैकी 15% जंगल हे संरक्षित क्षेत्र म्हणजे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, कॉन्झर्वेशन रिझर्व्ह अशासाठी राखीव केलेलं आहे. ॲटलिस्ट 37% जे जंगल आहे तेवढं तरी आपण राखलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये पर्यावरणाचं रक्षणाला हातभार लागतो. परंतु खाजगी जमिनीवरच्या क्षेत्राचा जो काही वापर मनुष्य आपापल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा जीवनमानासाठी करतो त्याला कुठच्या प्रकारे आपलं बंधन तसं घालता येत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे घरं बांधायची असतील तरी झाड तोडून जमीन साफ करून घरं बांधायला लागतात. घरं बांधल्यानंतर त्या ठिकाणी मांडणार शेती करावी लागते, शेती करण्यासाठी जागा साफ करावी लागते, शेती झाली घरं झाली त्याचप्रमाणे औद्योगिकरणासाठी घर जागा साफ करावी लागते आणि या सर्वासाठी झाडतोड करावी लागते. आता ज्या ठिकाणी झाडतोड होते त्या ठिकाणच्या जमिनीला जी झाडाची मुळं पाणी धरून ठेवलेलं असतं हे पाणी धरून ठेवण्याची कोणतीही गरज लागत नाही आणि त्यामुळे ते पाणी सरळ वाहून जातं, पर्यायाने ते ओढे नाले हे शुष्क पडतात.
1: सर, पश्चिम घाटातील काही महत्वपूर्ण अशा वनस्पती म्हणा किंवा प्राणी यांची माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: आता महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्र हा पश्चिम घाटाचा उत्तरीय भाग आहे. उत्तर भाग 640 किलोमीटर लांबीचा हा उत्तर दक्षिण भाग पश्चिम घाटाचा महाराष्ट्रामध्ये येतो. या महाराष्ट्रामध्ये या पश्चिम घाटामध्ये फार पूर्वी मोठा प्राणी म्हटला मांसाहारी प्राणी जो आपल्या अन्न साखळीच्या सर्वात वर्चस्थानाला आहे तो वाघ होता. परंतु कालांतराने तिथनं होत कमी होत जाणारं जंगल, त्याला सलग जंगलाचा पॅच न मिळणं आणि त्याचे इतस्ता इकडे तिकडे फिरणं हे न जमल्यामुळे वाघांची संख्या कमी होत गेली. वाघांची संख्या कमी होत गेल्यामुळे त्याच्या ठिकाणी तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढत गेली आणि तृणभक्षक प्राणी सगळ्यात मोठा कुठला असेल ह्या भागात तर तो आहे गवा. आणि त्या गव्यांची संख्या वाढली, वाढलेली गव्यांची संख्या त्या जंगलाला कमी पडायला लागलं क्षेत्र म्हणून ते लगेच आजूबाजूला पसरायला लागली. आज आपल्याला कोकणामध्ये गव्यांची संख्या भरपूर दिसते, त्याचबरोबर सामरांची संख्या दिसते. हे आपण कोकणापुरतं न विचारता आपण पूर्वेकडे जर विचार केला तर अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला ते सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला आटपाडी इथपर्यंत गवे पसरल्याचं आज आपल्याला दिसून येतं.
1: हा, म्हणजे जी आपली साखळी असते पर्यावरणातली की एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून खातो आणि त्यामुळे त्याचं संतुलन राखलं जातं, तर हे संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे मांसाहारी प्राणी म्हणजे वाघ आपला कमी होऊन इथे तृणभक्षक प्राणी वाढलेले आहेत
2: हे स्पष्ट आज दिसायला लागले.
1: हा, दिसायला लागलेले. सर, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणीय संतुलन यांचा परस्पर संबंध हा किती महत्वाचा आहे?
2: आता पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं म्हटलं तर आपल्या हातात काय आहे याचा विचार करावा लागेल. पर्यावरणाचं संतुलन राखताना आपल्याकडे पडणारा पाऊस असतो ह्याचं प्रमाण आपल्याला वाढवता येतं का? नाही वाढवता येत. हिंद महासागर किंवा इतर जगातली महासागर आहेत त्यामध्ये असणारे गरम आणि थंड पाण्याचे जे प्रवाह आहेत ह्या प्रवाहांमुळे वाऱ्याचे दिशा बदलतात वा दिशा बनतात, पावसाळी ढग वाहून नेले जातात. हे आपण बदल कोणत्याही परिस्थितीत करू शकत नाही. सूर्यावर जे पडणारे डाग असतात त्या डागाचाही परिणाम आपल्या या पृथ्वीवरच्या सृष्टीवर होतो याचाही आपण काही करू शकत नाही. मग आपल्या हातात काय उरतं? तर आपल्या हातात एकच उरतं की जेणेकरून ह्या पृथ्वीला आपण हिरवी शाल जर चढवली तर त्याचा चांगला परिणाम आढळून येतो. आणि म्हणूनच पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणं हा एकच पर्याय सध्याच्या काळामध्ये मनुष्याच्या हातात आहे. उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे. परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
1: हे सर तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं. इतके वर्ष तुम्ही काम केलं संरक्षित क्षेत्रामध्ये पण काम केलं तर त्यावेळी काम करताना तुम्हाला आलेला एखाद दुसरा संस्मरणीय अनुभव आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल.
2: या जंगलात काम करत असताना महाबळेश्वरचं जंगल विस्तीर्ण पसरलेलं, हजारो पर्यटक येतात, याही ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. कोयनेच्या अभयारण्यात घडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे चांदोलीच्या अभयारण्य, राधानगरी अभयारण्य आणि सागरेश्वर अभयारण्य या अभयारण्य क्षेत्रात, त्याचप्रमाणे शेवटी मी आता ज्या वेळेला यवतमाळ जिल्ह्यात होतो तिथे टिपेश्वर अभयारण्य आणि पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी काम करताना भरपूर मोठ्या प्रमाणात असे प्रसंग आलेले आहेत. त्यातील एक वाखाणण्यासारखा प्रसंग असा आढळतो की आमच्याकडे नवीन भरती झालेले वनरक्षक आणि मुलं आणि मुली अशा होत्या. असे 7-7 लोक घेऊन आम्ही जंगलातून परतीच्या वाटेला होतो. फार मोठ्या उंच कड्यावर आम्ही होतो. जंगलातून परतीचा प्रवास आमचा चालू होता. पाऊस पडून गेलेला होता, जमीन थोडीफार प्रमाणात ओलसर होती, हवामान कुंद होतं आणि कोळी किरण या जंगलावर पसरलेली होती. अतिशय आल्हाददायक ते दृश्य होतं. अशा वेळेला रस्त्यात एका ठिकाणी जरा रुंदी होती जागेला आणि त्या जागेच्या रुंदीमध्ये अनेक प्राण्यांच्या विष्ठा पडलेल्या होत्या. ह्या विष्ठा काय कशा, त्याच्यात पावलांच्या खुणा कशा हे दाखवण्यासाठी मी त्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना म्हटलं आता हे बघा म्हणून सगळीजण खाली वाकली. मी खाली वाकून त्यांना ते सगळं दाखवत होतो. एवढ्यात एक मुलगी उभी राहिली आणि तिने आजूबाजूला बघितलं आणि पटकन म्हणाली, सर हा दगड अस्वलासारखा कसा दिसतो? मी ताबडतोब माझ्या गळ्यातला जो कॅमेरा होता तो त्याच्यावर फिक्स केला, कॅमेरा मोही काढायला सुरुवात केली आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, म्हणजे आमचे जे वनरक्षक होते त्यांना सांगितलं, नीट उभे राहा, कोणीही तोंडातून आवाज काढू नका आणि अजिबात बाजूला जाऊ नका. ते सर्व एकत्र उभे राहिले, एक मोठा गठ्ठा तयार झाल्यासारखं दिसलं आणि ते उभं असलेलं अस्वल खाली वाकलं आणि पळायला लागलं. बरोबर त्याचं पिल्लू पण पलटाना नंतर दिसलं. ही जी गोष्ट विद्यार्थ्यांच्या तसं काही कमी लक्षात आली, परंतु माझ्या लक्षात आलं की आमच्यापासून अक्षरशः 30-35 फुटावर एक अस्वल उभं होतं, त्याच्याबरोबर पिल्लू होतं, म्हणजे ते किती मोठ्या प्रमाणात आमच्यावर आक्रमण करू शकत होतं. आणि याचबरोबर आम्ही कड्यावर होतो, जरा जरी इकडे तिकडे पळायचा प्रयत्न

0: असता तरी त्या
1: जीवावर
0: ओल्या
1: घेतलं असतं.
0: ओल्या आणि निसरड्या वाटेवर ना आम्ही खाली पडून आमचा कपाळ मोक्ष झाला असता. हे एक अतिशय म्हणजे कायमस्वरूपी संस्मरणात राहणारं एक घटना आहे.
1: सर, मग अचानक असा एखादा प्राणी आपल्या समोर आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, ह्याचा तुमचा अभ्यास होता किंवा याबद्दल तुम्हाला माहिती होती म्हणून हे सहज शक्य झालं? आजच्या तुलनेमध्ये 30 वर्षांपूर्वीचा पश्चिम घाट आणि आताचा पश्चिम घाट यामध्ये तुम्हाला कोणते बदल जाणवतात?
0: 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला या पश्चिम घाटामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या ठिकाणी असणारी अतिशय कमी संसाधनं, त्यामुळे जी जिथे लोक राहत होती ही लोक जंगलामधल्या काडीका सुखलेले सरपणाला वापरले जात, त्याच्यानंतर त्यांनी चालत चालत मेन रोडपर्यंत यायचं, तिथनं एसटीत बसून तालुक्याला जायचं, त्या ठिकाणी औषधोपचार किंवा जिन्नस खरेदी ही चालायची, थोडीफार प्रमाणात शेती केली जायची. मात्र त्यावेळेला अशा मोठ्या प्रमाणात तृणभक्षक प्राण्यांचा हैदोस चालू झालेला नव्हता. त्यानंतर त्यांची जी मुलं व्हायची तीही तिथे आजूबाजूला काम करायची. परंतु कालांतराने आज 30-35 वर्षाचा कालावधी निघून गेल्यानंतर पाठीवळून बघितलं तर असं आढळतं की सगळ्या सोयीसुविधा आज आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. खेड्यापाड्यातून वीज गेलेली आहे, वाडी वस्तीवर पोच रस्ते झालेले आहेत आणि याचा परिणाम म्हणून तिथे जी लोकं होती त्यांनी कामासाठी बाहेरचा रस्ता धरलेला आहे. तरुण मुलं गावात राहायलाच तयार नाहीत आणि जंगलावरचं अवलंबित्व जे पूर्वी होतं आणि त्यामुळे जंगलातल्या बारीकसारीक गोष्टींची जी माहिती होती ती सर्वसाधारणपणे संपल्यात जमा आहे. आजच्या तरुण पिढीला त्या ठिकाणी जंगलावर अवलंबित्व नसल्यामुळे काय करावं कसं राहावं याची कुठली गरजही पडलेली नाही आणि त्यामुळे त्यांना ते नॉलेज आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सरकारी जंगलाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केलात तर सरकारी जंगल जी होती त्या सरकारी जंगलामध्ये जाण्याचं प्रमाण लोकांचं घटलं. शिकारीसाठी, सरपणासाठी, चोरतोडीसाठी लोक जी जायची अतिशय परिमाण कमी झालं. याचं कारण म्हणजे ज्यासाठी ती लाकडं तोडली जायची त्याच्या अनेक प्रकारात गॅस उपलब्ध झाला. त्यानंतर ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंटसाठी ज्या बऱ्याचशा गोष्टी लागायच्या त्या बाहेरनं उपलब्ध झाल्या आणि बाहेरनं मिळणारी एक वस्तू ह्या निश्चितच लाकडापेक्षा टिकाऊ निघाल्या. त्यामुळे शेडसाठी लागणाऱ्या लाकडी वासे वगैरे ह्याची गरज आज पडली नाही आणि त्यामुळे लोक जंगलात जायची कमी झाली. पर्यायाने काय झालं, त्यामुळे सरकारी जंगल दाट झाली. खासगी जंगल जी होती ती पोटापाण्यासाठी, पैशासाठी, कुठच्या सणा समारंभासाठी तोडण्यात विकण्यात आली. त्या ठिकाणी दुय्यम प्रजाती रुजून आल्या आणि ती एक मोठी गचपण तयार झालं. त्या ठिकाणी गवत वाढायचं प्रमाण कमी झालं. पर्यायाने तृणभक्षक प्राण्यांना चरण्यासाठी जमीन जी अवेलेबल होती ती नाहीशी झाली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणच्या बहुतांश तृणभक्षक प्राण्यांचं स्थलांतर झालं. ही स्थलांतरित झालेले तृणभक्षक प्राणी तिथे नसल्यामुळे त्याच्यावर जवळ असणारे बिबट्या, त्याचप्रमाणे वाघ ह्या प्राण्यांचं स्थलांतर झालं. अशा बदलल्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला स्पष्ट दिसून येणाऱ्या गोष्टी आहेत.
1: आज पश्चिम घाटासमोर सर कोणती मोठी आव्हानं उभी आहेत काय सांगाल?
0: पश्चिम घाटाचा आता विचार करायचा म्हटला तर पश्चिम घाटामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती सरकारी जंगल जे आहे हे अत्यंत तुटक तुटक तुटक होत चाललेलं आहे. मध्ये असणारं खासगी जंगल होतं ते लोकांनी तोडलं, विविध कारणासाठी तोडण्यात आलं आणि त्याच्यामुळे ज्याला आपण कंटिन्युअस पॅच म्हणतो अशा प्रकारे कंटिन्युअस पॅच आज संपत चाललेले आहेत. परिणामी दांडेली येथून निघालेले वाघ गोव्याचं क्षेत्र, आंबोली दोडामार्गचा परिसर, त्याच्यानंतर विशाळगड परिसर, राधानगरी अभयारण्य, चांदोली अभयारण्य, कोयना, महाबळेश्वर पर्यंत जात असत. 1995-96 काळामध्ये मी महाबळेश्वरच्या भागात वाघ बघितलेले होते. त्यानंतर मी स्वतः 2010-2017 कोयना अभयारण्यात होतो, तेथे कुठेही वाघाचं कधीही कणभर सुद्धा आम्हाला पुरावा आढळलेला नाही. म्हणजे हा जो प्रकार दिसून येतोय आपल्याला तो याचमुळे की पश्चिम घाटामधलं जे कंटिन्युटी आहे जंगलाची ती बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेली आहे. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस बांधण्याचं एक फॅड आलेलं आहे. आता ते बांधून नाहीये असं आपण म्हणू शकत नाही, परंतु गरज किती हा विचार याचा त्याने करणं गरजेचं आहे. आणि हे फार्म हाऊस बांधलेले आहेत, फार्म हाऊसच्या बाजूला रिसॉर्ट, रिसॉर्टच्या बाजूला होमस्टे, अशी जी साखळी चालू होते याच्यामुळे ह्या वन्य प्राण्यांना सलग फिरण्यासाठी आवश्यक असणारं क्षेत्र नाहीसं झालं आणि त्यामुळे वन्य प्राण्यांचा प्रवासच थांबला, त्याच्यावर मर्यादा आल्या. आणि जे या बाबतीत ज्यांना पटत नसेल त्यांना लक्षात घ्यावं, 2020 साली आपण एका वाघाला तिटिपेश्वर अभयारण्यामध्ये रेडिओ कॉलर मानली कारण त्याच्या गळ्यामध्ये तारेचा फास लागला होता. तो फास काढण्यासाठी त्याला बेशुद्ध करणं गरजेचं होतं. मग जेव्हा त्याला बेशुद्ध केलं त्याच वेळेला त्याला कॉलर लावली आणि त्या कॉलर लावलेल्या वाघाचा मॉनिटरिंग जेव्हा केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की साधारणपणे तो वाघ 3000 किलोमीटर 10 महिन्यामध्ये चालत गेला. आता मला सांगा, ज्या ठिकाणी जंगल कुठेही नाही, शेताशिवाऱ्याचे बांध आहेत, कुठे बाजूला पडलेले थोड्याफार प्रमाणात गचपण आहे, याच्यातून तो वाघ फिरत गेला. आजच्या काळामध्ये एवढी लोकसंख्या असताना सुद्धा वाघ आपलं मार्गक्रमणा करत राहिला, कुठच्याही माणसाला दिसला नाही किंवा कोणावर अटॅक केला नाही. म्हणजेच जर आपण आपल्या अशा प्रकारच्या जागा जर तशाच ठेवल्या तर आजही वन्य प्राणी सुस्थितीत आपल्या इकडनं तिकडनं मार्गक्रमण करू शकतात आणि ज्यामुळे जिनपूल मेंटेन होऊ शकतो या गोष्टी आज होऊ शकतात.
1: सर हे तुम्ही खूप महत्वाचं सांगितलंय. हवामान बदलाचा पश्चिम घाटातील वनसंपदेवर आणि जैवविविधतेवर परिणाम होतोय.
0: हवामान बदलाचा हा जो परिणाम संपूर्ण जागतिक स्तरावरच होतोय, परंतु आपल्या इथे फार लगेच लक्षात येणारी गोष्ट अशी असते की हा पाऊस पडतो म्हणून दाखवतो, परत उघडीप होते, पाऊस पडतच नाही, सुखाडी पडते, याचा परिणाम या प्राण्यांवर किती होतो हे आपल्याला जर बघायचं असेल तर एक म्हणजे याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आंबोलीच्या जंगलामध्ये आढळणारा एक रॅकोफोरस किंवा मलबार ग्लायडिंग फ्रॉग नावाचा हिरवा बेडूक आहे. त्याच्यात बोटांमधल्या जे काय पातळ पडदा असतो तो लाल रंगाचा असतो आणि हा एक वेगळा बेडूक आहे. तर हा बेडूक काय करतो, मादी आपल्या शरीरातून एक प्रकारचा द्रव काढते की ज्याचा फेस तयार होतो, त्या फेसावर अंडी घालते, त्याच्या शरीरावर नर बसतो आणि तो तिला स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात फेस काढून त्याच्यातून अंडी घातली जातात. त्याच्यावर नर आपले स्पर्म टाकतो आणि अंडी फलित करतो. ही जी अंडी घालण्याची प्रक्रिया असते ही झाडाच्या डाळीवर शेंड्याकडे केली जाते आणि त्याच्या खालच्या बाजूला पाणी असावं लागतं. पाण्याचं डबकं साचलेलं असतं तर त्याच्या वरच्या बाजूला असं घडतं. कालांतराने काय होतं, जेव्हा त्याच्यात अंडी फलित होतात आणि बारीक जीव जन्माला येतो, तो जीव जसा जन्माला येतो तसं त्याचं वजन वाढायला लागतं आणि तो असा एक फेसाचा पुंचका वरनं खाली पडतो आणि खाली जे पाणी असतं त्याच्यात तो तरंगायला लागतो. मग त्या ठिकाणी ते अंडी तयार होतात, त्याच्यातून टॅडबोल बाहेर पडतात आणि अशा प्रकारचं त्याचं जीवनचक्र चालू होतं. आज काय होतं, ह्या पावसाच्या अनियमितपणामुळे अशाप्रमाणे पाऊस पडतो, बेडकांना वाटतं की आपल्याला आता पुढचं आपलं आयुष्य चालू करायचंय म्हणून ते अंडी घालतात आणि अशा वेळेला वर्ण पडणारी अंडी ही खाली पाण्याच्या डबक्यात पडतात आणि अचानक पाऊस थांबतो, डबकं सुकून जातं. पर्यायाने या वर्षीच्या त्या प्राण्याची अंडी सुकून जातात आणि एक पिढी बर्बाद होते. हे सादृश्य स्वरूपात दिसणारा हा जो आपल्याला फरक आहे हा त्यावेळेला आढळलेला आहे.
1: श्रोते हो, सुभाष पुराणिक सरांबरोबरचा हा संवाद खरं तर रंगात आला आहे, पण वेळेअभावी आज रजा घेऊन उर्वरित भाग आपण उद्या मंगळवारी सायंकाळी 5:30 ऐकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतेहो, आताच आपण ऐकला सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी केलेली बातचीत भाग पहिला. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: त्यामुळे जे प्लॅस्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे.
1: श्रोते हो, सह्याद्रीचं जंगल टिकणं आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचं आहे आणि पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका काय असू शकते, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक यांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
4: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
1: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगद स्पर्श करणारे असे 3 ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा.
2: आता ऐकूया उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीतकार राम कदम, चित्रपट झुंज.

आकाशवाणीचे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 109.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक यांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
1: आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ग्रेस यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय, आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस।
2: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले, जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगत स्पर्श करणारे असे 3 ललित बंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय। निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड। तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा।
3: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
4: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या आवाजात सौमित्र यांचं गीत।

आकाशवाणीचे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बी एकशे 3.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, एक नजर टाकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर. सकाळी 5:51 अस्मिता वाहिनीचे प्रसारण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 आपण ऐकू शकाल सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी केलेली बातचीत भाग दुसरा. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. 6:00 हिंदी बातम्या. 6:05 नाट्यसंगीत तर 6:25 बुधवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, सुविचार, हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला. 6:30 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता आपण ऐकूया आजचा सुविचार. एका ध्येयाने बांधलेले कुठेही गेले तरी ते जवळच असतात. साने गुरुजी.

आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूजॉन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात बहिणाबाई चौधरी यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 193.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आमच्या प्रसारण सभेत मी आग्नेल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात विठ्ठल शिंदे यांची भक्तिरचना.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
3: यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकारामांचा अभंग, संगीतकार राम फाटक।

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: त्यामुळे जे प्लॅस्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे।
2: श्रोते हो, सह्याद्रीचं जंगल टिकणं आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका काय असू शकते, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक यांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग मंगळवारी 23 जून रोजी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा। संवादक आहेत शिल्पा निगुडकर।
3: आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरात बाभ बोरकर यांची रचना।

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जाते. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
1: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगत स्पर्श करणारे असे 3 ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: आता ऐकूया देशभक्तीपर गीत शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत आहे चकोर आजगावकर यांचं, संगीतकार श्रीनिवास खळे.

या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. या दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे प्रसारण आपण ऐकू शकाल. आता आपण ऐकू अस्मिता वाहिनीचे प्रसारण. याबरोबर मी आंगनेल आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 झाले आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सह

0: क्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: मैं कैसे कैसे
3: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
2: कैसे कैसे मैं कैसे कैसे
3: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
4: मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: PLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
4: आपले डेझर्ट तर आले आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना? सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय,
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
6: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख, नगर विकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि

0: जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून नागेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला अमरावती भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आधार।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक

0: न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियान अंतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आलेत. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कळू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नत्तुजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भागभांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोकप्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचा विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 दिनांक 22 जून 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्याच आपल्या माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतेय. आज दिनांक 22 जून 2026 आणि दिवस सोमवार. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि शेतीतील उपयुक्त घडामोडींची माहिती घेऊन आजच्या कृषीविषयक कार्यक्रमातून आपण पुन्हा भेटत आहोत. चला तर जाणून घेऊयात शेतीशी निगडीत काही महत्वाच्या बाबींविषयी आजच्या कार्यक्रमात. तेव्हा आज सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण अतिशय नवीन आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहात आणि तो विषय म्हणजे अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम. या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती इथले निलेश राठोड सर यांच्याकडून. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर
1: नमस्कार मॅडम.
0: सर साधारण आपण आज अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगाने सर आपल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम असं सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय.
1: अल निनो म्हणजे मॅडम 2026 हे वर्ष अल निनो वर्ष आहे. अल निनो म्हणजे ही एक प्रशांत महासागरातील विषुववृत्त द्रोणिक हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये तिथलचं तापमान जे आहे पाण्याचं हे वाढते नेहमीपेक्षा. आणि हा जो प्रकार आहे साधारणतः 2 ते 7 वर्षाच्या अंतराने दिसून येतो. आणि ह्याचा मोठा परिणाम जो आहे जागतिक हवामानावरती तसेच आपल्या भारताचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो आणि ज्याच्यावर आपलं खरीपचं जे पीक आहे किंवा खरीप जो हंगाम आहे आपला मुख्यत्वे करून नैऋत्य मोसमी हवामान वाऱ्यावरती अवलंबून आहे तर त्याच्यावरती मोठा त्याचा परिणाम पडतो. आता अल निनोचा जर शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर अल निनो हा स्पॅनिश भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ नेमका असा होतो की लहान बालक. आणि हे जे नाव आहे पेरू मधील जे मच्छीमार आहे त्या लोकांनी त्या घटनेला जे आहे जी काही विषुववृत्ताजवळ होणारी घटना आहे त्याला ते नाव दिलेलं आहे.
0: अच्छा सर, साधारण आपण या अल निनोचा अर्थ आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलं. सर आपण सांगितल्याप्रमाणे 2026 हे आहे जे अल निनो वर्ष आहे तर याआधी सुद्धा अल निनोचे जे हे जे प्रकार आहे हे होऊन गेलेले आहेत का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला होता सर, म्हणजे याला साधारण पार्श्वभूमी काय आहे असं आपण म्हणूयात.
1: हा नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे की 1950 नंतर आपण जर बघितलं तर तसं मी सांगितलं की 2 ते 7 वर्षानंतर ही जी घटना आहे हवामान विषयक घटना आहे तर 2 ते 7 वर्षानंतर ती वारंवार ती होत असते आपल्या देशावरती त्याचा परिणाम होत असतो मान्सूनवरती. पण जे सुपर अल निनो म्हणतो हे 1950 नंतर जे आहे आपल्या देशामध्ये 4 वर्षे हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1982 साली आलेले आहे पहिला, 1997 मध्ये, 2015 मध्ये आणि 2023 मध्ये. आता 2026 वेगळं याच्यासाठी आहे की हा जो लहान मुलगा आहे ज्याला आपण अल निनो शब्दशः अर्थ ज्यादा घेतला तर लहान मुलगा, तर हा लहान मुलगा जो त्यानं या वर्षी जे 11-12 रूप धारण केलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं की प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेले ऑलरेडी. आणि तसंच आपण बघतोय की जागतिक तापमान वाढीमुळे जे आहे पृथ्वीचं तापमान सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबतच समुद्राखालची जी उष्णतेची भर त्यामध्ये पडत आहे, त्यामुळे 150 वर्षातील सर्वात जास्त शक्तिशाली अल निनो हा ठरू शकतो अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे.
0: तर यानंतर सर असं सांगा की अल निनो या घटनेमुळे हवामानावर काय परिणाम होतो आणि हवामानात काय बदल होतात.
1: आता अल निनो वर्षाच्या पूर्वी जे सामान्य परिस्थिती असते त्यामध्ये मॅडम वारे जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जे दक्षिण अमेरिकेतील जे देश आहे पेरू आहे लिमा आहे हे जे देश आहे तिथून जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ऑस्ट्रेलिया आशिया आपल्या भारत देशाकडे वाहतात. आणि पाणी हे गरम असते आणि पश्चिमेकडे साचते ते आणि त्यामुळे काय होते भारतामध्ये एक पूरक वातावरण जे आहे मान्सून साठी तयार होते, ढग तयार होतात आणि त्यामुळे चांगला पाऊस आपल्या देशामध्ये पडतो. आपल्याला माहित आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या देशामध्ये 75 ते 90% पाऊस पडतो आणि अल निनो वर्षामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती होते. गरम पाणी जे आहे ते पूर्वेकडे जे आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या बाजूने सरकते आणि त्यामुळे जे व्यापारी वारे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उलटा त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे जे ढग पावसाला कारणीभूत असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये व्यापारी जे ढग आहे ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो ते पुरेसे तयार होत नाही, व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्यामुळे परिणामी त्याचा असं होतो की आपल्या देशामध्ये पाऊस जो आहे तो कमी पडतो.
0: सर आताच आपण अल निनोमुळे होणारी ही जी परिस्थिती सांगितली त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो याविषयी काय सांगाल.
1: अल निनोमुळे मॅडम आपल्या मान्सूनवरती थेट त्याचा परिणाम होतो. आता जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे भारतीय हवामान शास्त्र विभाग त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे भारताच्या हवामानासंदर्भामध्ये एकंदरीत मान्सूनच्या संदर्भामध्ये की आपल्या देशामध्ये जो काही सरासरी पाऊस पडतो तर चालू वर्षी अल निनो वर्ष असल्यामुळे 90% पाऊस सरासरीपेक्षा पाऊस जो आहे 90% पडणार आहे, म्हणजे 10% पाऊस आपल्या देशामध्ये कमी पडणार आहे आणि यामुळे काय पाऊस कमी पडणे आणि त्यामुळे जे आहे दुष्काळाची शक्यता वाढते, पावसाचं असमान वितरण होऊ शकते, विशेषतः जो खरीप हंगाम आहे त्याचा याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे पाण्याची टंचाई सुद्धा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काय आहे की शेतकऱ्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे जे आहे त्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागते किंवा जावं लागू शकते.
0: सर अल निनो सोबतच लानिना हा सुद्धा एक हवामान बदलाचा प्रकार आहे, तर अल निनो आणि लानिना यामध्ये नेमका आपल्याला काय फरक सांगता येईल.
1: अल्निनो म्हणजे जसं मॅडम आता सांगितलं की अर्थ त्याचा की लहान मुलगा होतो आणि लानिना म्हणजे लहान मुलगी. आणि अल्निनो मध्ये पाण्याचं जे तापमान आहे प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळ जे पाण्याचं तापमान आहे त्याच्यामध्ये वाढते अल्निनो मध्ये, आणि याच्या उलट जे आहे लानिना मध्ये पाण्याचं तापमान जे ते कमी होते, पाणी थंड राहते. आणि त्यामुळे याचा भारतावरील पावसावर असा परिणाम होतो की अल्निनो वर्षामध्ये पाऊस कमी पडतो, लानिना वर्षामध्ये पाऊस हा जास्त पडतो. आणि त्याचा प्रत्यक्ष शेतीवर परिणाम असा होतो, मग पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ, उत्पादनामध्ये घट येणं आणि एकंदरीत शेती क्षेत्रावरती मोठं संकट निर्माण होते अल्निनोमुळे. आणि लालिनामुळे चांगलं उत्पादन येते आणि पीक सुद्धा चांगलं येते.
0: अच्छा सर, महाराष्ट्र राज्यामध्ये या अल्निनोचे काय परिणाम होतात याविषयी काय सांगाल?
1: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम आपण, तर जसं देशपातळीवरती अल्निनोचा परिणाम होतो त्याच स्वरूपामध्ये जो आहे, जसं पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे सरासरीपेक्षा. एक तर मान्सून जो आहे तो उशिरा, आता जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल घोषणा केली की शेतकऱ्यांनी ह्या 1 जून पासून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. तर मान्सून उशिरा सुरू होऊ शकतो किंवा कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते. कारण याचा खरीप पिकावरती जे आहे, कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतलं जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत, मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो, त्याच्या अंकुरणावरती परिणाम होतो आणि परिणामी उत्पादनामध्ये 20 ते 25% घट येऊ शकते. सोबतच यामुळे पाण्याची जी टंचाई आहे, मग सिंचनासाठी असेल पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जी आहे, कारण की विहिरी बोरवेल तलाव जे आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये भरणार नाही आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तापमानामध्ये वाढ होणार आहे मॅडम. आपण बघतोय की सध्याचा जो उन्हाळा आहे 45-46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पिकं करपून जे आहे कीड रोग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती याचे विपरीत परिणाम होणार आहे, उत्पादनामध्ये घट होणार आहे.
0: अच्छा सर, साधारण अल्निनोची परिस्थिती बघता आपण सांगितलं की हवामानात पण बदल होणार आहे, जसं तापमान वाढणार आहे सोबतच पावसाचं 10% प्रमाण कमी होणार आहे.
1: बरोबर.
0: तर यावर आपल्याला नेमक्या काय उपाययोजना करता येतील सर? आपल्या शेतकरी बांधवांपुढे हा खूप मोठा प्रश्न असेल.
1: बरोबर आहे मॅडम, कारण की आता पाऊस मुळातच कमी पडणार आहे, सरासरीपेक्षा 10% पाऊस आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कमी पडणार आहे. मग जे उपलब्ध पाणी आहे, पावसाचं जे पडणारं पाणी आहे, तर प्रत्येक पावसाचा थेंब जो आहे आपल्याला अडवावा लागणार आहे, त्याला जमिनीमध्ये जिरवावं लागणार आहे, म्हणजे ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो, त्याचे उपाय आपल्याला करावे लागणार आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला उताराला आडवी पेरणी करावी लागेल, त्याचबरोबर आडवी मशागत नांगरणी असेल, वखरणी असेल आणि पेरणी असेल, ही उताराला आडवी आपल्याला करायची आहे, जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी हे वाहून जाणार नाही, त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरेल. त्याचबरोबर आपल्याला जे आहे पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. आपण जे म्हणतो की प्रतिथेंब अधिक पीक, पर ड्रॉप मोर क्रॉप, त्याच्यासाठी आपल्याला ठिबक, तुषार ह्या सिंचन सुविधेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला शेततळी शेतकऱ्यांनी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये साठवून आपण ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज आहे, खरी गरज आहे, त्यावेळेस शेतकरी जे आहे लाईफ सेव्हिंग इरिगेशन देऊन आपल्या उत्पादनामध्ये येणारी घट कमी करतील आणि त्या पिकाला वाचवतील. सोबतच नवीन एक जलतारा प्रकल्प आपण जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विभागाअंतर्गत प्रचार प्रसिद्धी करत आहोत, तर ते जलतारा प्रकल्प सारखे जे आहे त्याच्यामध्ये आपण 5x5x6 फुटाचा खड्डा आपण घेतो, 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल, आणि हा एकरी आपल्याला 2 खड्डे घ्यायचे आहे, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचते अशा ठिकाणी ते आपल्याला खड्डे घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये मग जे आहे आपले जे मोठे बोल्डर आहेत आणि छोटे पावस जे गोलगोटे आहेत ते खाली टाकायचे, एक साधारण 3 फुटापर्यंत, वरच्या 2.5 फुटामध्ये आपण मोठे बोल्डर टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने खड्डे आपण भरून घ्यायचे आहे. पावसाचं पडणारे जे पाणी आहे त्या खड्ड्यामध्ये जे मुरून जे आहे तिथलच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तर हे जलतारासारखे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर आपल्याला पिकाची निवड जी आहे, कमी कालावधीत येणारी पिकं जी आहे आणि ज्याला पाणी कमी लागते अशी पिकं आपल्याला घ्यायची आहेत, जसं मग ज्वारी आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद आहे, आणि वाणसुद्धा तसेच आपल्याला निवडायचे आहे ज्याला कमी पाणी लागेल. त्याचबरोबर आपल्याला मातीचं व्यवस्थापन करायचं आहे, उष्णतेच्या सहाय्याने जे इव्हॅपोरेशन होते, बाष्पीभवन होते आणि पाणी उडून जाते, त्यासाठी आपल्याला आच्छादन करायचं आहे. काडी कचरा जो काही शेतातला आहे त्याचा आपण पिकाच्या मुळाभोवती जे आच्छादन केले पाहिजे, जेणेकरून पाण्याचं त्या ठिकाणी संवर्धन होईल, पाण्याची पातळी त्या ठिकाणी टिकून राहील, ओलावा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी ते पिकाला मिळेल आणि उत्पादनामध्ये घट येणार नाही. त्याचबरोबर सेंद्रिय खत सुद्धा आपण, मग गांडूळ खत असेल, शेणखत असेल, ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वापर केला तर त्यामुळे काय होणार आहे की जमिनीची जलधारणा क्षमता वाढणार आहे, जमिनीची सच्छिद्रता वाढणार आहे.

0: हवेचं प्रमाण चांगलं राहणार आहे आणि त्या वाढ चांगली होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. सोबतच एक मॅडम, ज्यावेळेस पेरणीचं आपण म्हणतो त्यावेळेस आपण जे रुंद वरंबासरी पद्धत आहे, रुंद वरंबासरी म्हणजे बीबीएफ ब्रॉड बेस फरो, ह्याच्यामध्ये काय होते की आपण 1.2 ते 1.5 मीटरची आपण सरी काढतो, त्याची रुंदी 1.5 मीटर राहते आणि गादीवाफा त्या ठिकाणी तयार होतो जवळपास 10 ते 15 सेंटीमीटरचा आणि सरी जी आहे ती 30 ते 45 सेंटीमीटरची सरी तयार होते. आणि यावर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पाऊस समजा कमी झाला किंवा जास्त झाला तरी सुद्धा पिके जी आहे ती तग धरून राहतात आणि उत्पादनामध्ये किमान 15 ते 20% वाढ त्यामध्ये होते. तर बीबीएफ वर पेरणी करायला पाहिजे, पीक बदल केला पाहिजे शेतकऱ्यांनी, आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, आपलं मुख्य पीक हातचं गेलं, जसं सोयाबीनमध्ये आपण तूर घेतो किंवा कापसामध्ये तूर घेतो 3:3 किंवा 8:1 म्हणजे 8 ओळी कपाशीच्या 1 ओळ तुरीची किंवा 2 ओळी कपाशीच्या 3 ओळी तुरीच्या किंवा मग मुगाची आपण घेऊ शकतो. तर असे आंतरपीक मिश्रपीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे जेणेकरून मुख्य पीक जर हातचं गेलं तर दुसऱ्या पिकापासून त्याचं उत्पादन मिळेल त्याला. आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी आपली जोखीम कमी करून त्याचा लाभ घेतला पाहिजे.
1: सर, सरतेशेवटी ह्या अल्निनोचा जे आपण सांगितलं आपल्या शेतकरी बांधवांना, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हितावह आपलं शासन काही पाऊल उचलतंय का सर? त्यांच्यासाठी काही योजना म्हणा किंवा त्यांच्या काही मोहिमा अशा काही आहेत का, याविषयी सांगा.
0: नक्कीच मॅडम, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे आहे म्हणजे 2026 अल्निनो वर्ष आहे त्यावर आपल्याला मात करायची आहे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्राचं उत्पादन सुद्धा शेतीचं वाढवायचं आहे. तर त्यासाठी जसं मी पूर्वी बोललो की शेतकऱ्यांनी जे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यायचा आहे जेणेकरून त्या माध्यमातून जोखीम कमी होईल. आणि त्याचबरोबर जे आहे जसं जलधारा प्रकल्प आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल, तर जलधारा प्रकल्प राबून जे आहे जे काही पडणारं पावसाचं पाणी आहे त्याला अनुदान सुद्धा आहे. तर त्याचा आपल्याला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जलधारा प्रकल्प घेऊन आपल्या शेतामध्ये शोषखड्डे घेऊन पावसाचं पाणी साठवायचं आहे. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत जे आहे जे काही हवामान अनुकूल जे वाहन आहेत म्हणजे जे कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये असे जे काही वेगवेगळे पिकाचे वाहन आहेत त्याचे प्रात्यक्षिक आपण त्या पोकरा 2.0 अंतर्गत देतो शेतकऱ्यांना, त्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर बीबीएफ यंत्र जे आहे आपण यांत्रिकीकरण घटकांतर्गत जे आहे जे रुंद सरीवरंबा पद्धत आहे आणि जे आपण रेकमेंड करतो शेतकऱ्यांनी की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी रुंद वरंबासरी पद्धतीवरचा वापर करायचा आहे पेरणीसाठी, तर त्यासाठी जे लागणारं यंत्र आहे बीबीएफ यंत्र ते सुद्धा अनुदानावरती उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला अल्निनोपासून जे आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापन करून जे आहे आपल्याला होणारं नुकसान टाळायचं आहे.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो अशा कार्यक्रमात आपण अल्निनो आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम याविषयी आपण जाणून घेतलं. तर साधारण अल्निनो काय परिस्थिती निर्माण करू शकतं हे आज आपल्याला निलेश राठोड सरांनी सांगितलं. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची खोलवर अशी इत्यंभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल लाखो आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. जाता जाता एकच शेतकरी बांधवांसाठी आता खरीप हंगाम येणार आहे आणि अल्निनोचं वर्ष आहे, तर आपण शेतकऱ्यासाठी सुयश चिंतूया. काळ्या आईची माया खरीपाच्या हंगामाला, बरकत व्हावी धनधान्याची, मिळावा आनंद किसानाला.
1: अरे वा, फारच छान सांगत आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झाली आहेत सर, त्याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. मंडळी, आताच आपण अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे प्रसारित करीत आहोत डॉक्टर प्रशांत उंबरकर, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर यांनी दिलेली ही मुलाखत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे रसायन विरहित कीड व्यवस्थापन आणि या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की रसायन विरहित कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
3: आता आपण जर ढोबळ मानानं बघितलं तर शेतामध्ये कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गावर, मित्र कीटकावर आणि मानवावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. परंतु जर आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन जर बघितलं तर शेतीमध्ये जे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पिकांची किडीपासून

0: संरक्षण करण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरतो त्या पद्धतीला आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
1: नक्कीच सर. सर, यानंतर आम्हाला सांगा की रसायन विरहित कीड व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे.
0: आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल या रसायन विरहित कीटकनाशकामुळे आपल्याला राखता येतो. त्याच्यासोबतच मानवी आरोग्याला, त्यासोबतच जे मित्र कीटक आहे किंवा आपण निसर्ग म्हणू शकतो, त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण पिकांचे संरक्षण या पद्धतीमुळे त्या ठिकाणी आपण करू शकतो.
1: नक्कीच सर. रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही बाबत सांगा.
0: आता आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीचा वापर करून आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मशागतीय पद्धती आपण त्याला म्हणतो. यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे, जेणेकरून जे त्या किडींचे कोष किंवा सुप्तावस्था ज्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीच्या वर येऊन एकतर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा जे मित्र पक्षी आपण ज्याला म्हणतो ते पक्षी त्यांना टिपून ते नष्ट करू शकतात. त्यासोबतच पिकांची फेरपालट, आता आपण एकाच पिकाची वारंवार लागवड न करता आलटून पालटून जर आपण लागवड केली तर या किडींचं जे जीवनचक्र आहे ते आपण ब्रेक करू शकतो किंवा ते तोडू शकतो. त्याच्यानंतर आपण आंतरपीक पद्धती जर बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येते. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुख्य पिकांसोबत सापळा पीक, ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो, हे जर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी ज्या किडी मुख्य पिकं जे आहे त्याकडे न वळता सापळा पिकांवर ते आकर्षित होतात आणि त्यामुळे जे मुख्य पीक आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं संरक्षण करतो. आता जर उदाहरण जर घेतलं आपण, जर आपण आपल्या शेतामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केली असेल आणि या टोमॅटोच्या पिकाच्या चारही बाजूला आपण जर का झेंडू याची जर लागवड केली एक दोन ओळी समजा चारही बाजूनं तर त्या ठिकाणी जे हेलिकोर्पा आहे म्हणजे जिला आपण हिरवी बोंडअळी म्हणतो किंवा घाटेअळी सुद्धा आपण म्हणतो, तर या किडीची जी मादी आहे ती मादी या पिवळ्या फुलावर एगलिंग करते किंवा अंडी देते. त्याच्यामुळे आपण या मुख्य पिकाचं संरक्षण करू शकतो या सापळा पिकाच्या लागवड केलीमुळे. त्यासोबतच एक महत्वाचं जे आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पिकांचे अवशेष आपल्या शेतामध्ये तसेच राहतात, तर अशा परिस्थितीमध्ये हे जे कोष आहे किंवा या किडींच्या सुप्तावस्था आहे या पिकांच्या अवशेषामध्ये राहतात किंवा त्या ठिकाणी तण असेल तर अल्टरनेट होस्ट म्हणून त्या तणावर सुद्धा जगतात. त्याच्यामुळे पिकांचे अवशेष असतील तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे, आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्वाची जी बाब आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर, जर मोठ्या प्रमाणावर जर खतांचा वापर जर झाला तर जसं की आपण उदाहरण घेतलं युरियाचा, तर त्यामुळे पिकांना एक हिरवट रंग जास्त प्रमाणात डार्क हिरवा कलर त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे किडींचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढते. तर अशा पद्धतीमुळे सुद्धा आपण या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. यानंतर जी नंतरची एक पद्धत म्हणता येईल आपल्याला, यांत्रिक किंवा भौतिक पद्धती, याच्यामध्ये काय की आपल्याला बऱ्याच वेळेस पिकांवर अंडीपुंज दिसतात किंवा अळ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तर ते आपण त्या अंडीपुंज किंवा ज्या समूहाच्या अळ्या आहे ते आपण हाताने तोडून त्या नष्ट करू शकतो. नंतर शेतामध्ये आपण जर पाहिलं तर कामगंध सापळे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो, तर हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वेक्षणासाठी साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये आपण दोन कामगंध सापळे त्या ठिकाणी लावत असतो. पण आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर सनियंत्रण करायचं असेल किंवा मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी करायचं असेल, ते नर पतंग मोठ्या प्रमाणावर पकडायचे असतील, तर एक एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगंध सापळे त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागतील, जेणेकरून जे काही आपल्या परिसरामध्ये असणारे पिकांवरील असणारे नर पतंग आहे त्या सापळ्यांमध्ये येऊन नष्ट होतील. आता उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याकडे चना लागवड झालेली असेल तर चण्यावर हिरवी बोंडअळी किंवा आपण घाटाळी म्हणतो ती या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर अशा किडीसाठी हेलिलिओर असलेला जो कामगंध सापळा आहे तो त्या ठिकाणी आपण लावू शकतो. जर आपल्या शेतामध्ये आपल्याला तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण स्पोडोलिओर अशा या ट्रॅपमुळे कामगंध सापळ्यांमुळे आपल्या किडींचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. सोबतच जर आपल्या शेतामध्ये जे काही रस शोषण करणारे किंवा सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट असतात या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपण. जसं की आपण पाहतो की मिरची झालं किंवा इतर जे पिकं झाले की यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो, तर अशा पिकांमध्ये सुद्धा आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरून कीड व्यवस्थापन करू शकतो. सोबतच जर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी जाळी सुद्धा जाळ्याचा किंवा नेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण जर लाईट ट्रॅपचा जर विचार केला प्रकाश सापळ्यांचा तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक विकसित केलेला लाईट ट्रॅप आहे, सोलर लाईट ट्रॅप आहे की जो सोलरच्या ऊर्जेमुळे तो सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वेळेनुसार या प्रकाश सापळ्यांना सुरू किंवा बंद त्या ठिकाणी करता येते.
1: सर यानंतर आम्हाला सांगा कीड व्यवस्थापनाच्या जैविक पद्धती कोणकोणत्या आहेत.
0: आता तुम्ही जर पाहिलं तर जैविक पद्धती ही खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मित्र कीटक त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॅरासिटॉइड आहे, प्रिडेटर आहे, या ज्या मित्र कीटक आहे यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काय असते की हे जे किडींचे व्यवस्थापन करण्याकरता त्याच्या आपल्या नैसर्गिक शत्रूंचा आपण त्या ठिकाणी वापर करून किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता उदाहरण जर आपण घेतलं तर ट्रायकोग्रामा जापोनिकम जे आपला मित्र कीटक आहे, पॅरासिटॉइड आहे, हा धानावरील खोड किडींसाठी त्या ठिकाणी आपण शेतामध्ये वापरत असतो. त्यासोबतच कपाशीवरील जी गुलाबी बोंडअळी आहे त्यासाठी सुद्धा आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया सारखे मित्र कीटकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. हे जे ट्रायकोग्रामा जे आहे हे हानिकारक किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून पुढची पिढीच त्या ठिकाणी ती थांबल्या जाते. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपण या जैविक पद्धतीद्वारे करू शकतो. याच्यामध्ये आपण जर मित्र कीटक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रार्थना कीटक आहे, सिरफीड माशी आहे, मॅलाडा आहे, लेडीबर्ड बीटल किंवा आपण त्याला ढाल किडा म्हणतो, यासोबतच काही पक्षी सुद्धा आहेत की जे पक्षी या किडींच्या अवस्थांना की जसं समजा आपण अळी अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे यांना टिपून खातात, हे सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी बाब आहे.
1: सर यामध्ये जैविक कीटकनाशके कोणकोणती आहेत याबाबत सांगा.
0: आताच आपण बघितलं तर यामध्ये मेटारायझियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया बासियाना आहे, व्हर्टिसिलियम आहे, किंवा HNPV सुद्धा आहे, SLNPV आहे, GV आहे, किंवा BT आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे. ह्या काही जैविक कीटकनाशक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर नाही. यामुळे कुठल्याही मित्र कीटकावर किंवा मानवावर किंवा निसर्गावर असा विपरीत परिणाम होत नाही, त्याच्यामुळे याचा वापर करणं अतिशय सेफ आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे.
1: नक्कीच सर. यानंतर आम्हाला सांगा की वनस्पतीजन्य कीटकनाशके कोणकोणती आहेत.
0: आता जर आपण बघितलं तर जे कीटकनाशक वनस्पतीपासून तयार होतात किंवा आपण करू शकतो त्यांना आपण वनस्पतीजन्य कीटकनाशके आपण म्हणतो. जसं की आपण निंबोळी अर्क ज्या उन्हाळ्यामध्ये आपण आता बघितलं असेल, आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस या लिंबोळ्या खाली पडलेल्या दिसतात, तर या ज्या मॅच्युअर झालेल्या लिंबोळ्या आहे याचा वापर करून आपण त्या ठिकाणी निंबोळी अर्क तयार करू शकतो. त्यासोबतच महत्वाचं म्हणजे दशपर्णी अर्क, ज्या 10 प्रकारच्या वनस्पती यांचा वापर करून आपण हा दशपर्णी अर्क तयार करून आपण जर आपल्या शेतामधील पिकांवर जर फवारणी केली तर या किडींपासून आपल्या या पिकांचे संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो.
1: सर सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत जे हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना आपण काय सल्ला द्याल.
0: तर या प्रसंगी मी शेतकरी बंधूंना एक सल्ला या ठिकाणी देतो, त्यामध्ये एक महत्वाचं जे आहे की सर्वांनी कृपया एक यावर्षी आपण काळजी घेतली की रसायनांचा कमीत कमी वापर शक्यतोवर जर आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी करावा, किंवा ज्या काही रसायनविरहित पद्धती आपण आता जी चर्चा केली या पद्धतींचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये आपण मेटारायझियम एनासोफिली झालं किंवा बिवेरिया बॅसियना झालं किंवा HNPV झालं, अशा ज्या जैविक कीटकनाशके आहेत किंवा वनस्पतीजन्य जे कीटकनाशके जे घरच्या घरी आपण स्वस्तामध्ये घरच्या घरी करू शकतो, जसं की निंबोळी अर्क झालं किंवा दशपर्णी अर्क झालं, या सोबतच आपण जर पाहिलं तर बाजारामध्ये हे कामगंध सापळे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, याचा सुद्धा वापर आपण जर शेतामध्ये केला तर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही, जेणेकरून आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि आपल्या निसर्गावर आरोग्यावर आणि मित्र कीटकावर याचा विपरीत परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या रसायनविरहित कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल आणि कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपलं या किडींचं व्यवस्थापन करता येईल. धन्यवाद.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, रसायनविरहित कीड व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयी आपण आत्ताच माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्याकडून, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतक्या महत्वपूर्ण विषयी माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: आपले सुद्धा आभार आणि सर्व शेतकरी बंधूंचे सुद्धा आभार.

0: धन्यवाद।
1: मंडळी, आताच आपण डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर ही मुलाखत ऐकलीत। या विषयावर त्यांच्याशी बातचीत केलेली होती शंतनू ठेंगडी यांनी। याबरोबरच आजचा आपला कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत। श्रोते हो, शेतीमध्ये योग्य माहिती, योग्य नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतात। आजच्या कार्यक्रमातली ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे। पुन्हा अशा शेतीविषयक नव्या माहितीसह भेटूयात आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।
2: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी। उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया रुंद बरंबा आणि सरी पेरणी यंत्र याविषयीची माहिती, आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी माहिती। याविषयी मनाली तावडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव। पुढील भेटीपर्यंत नमस्कार।

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: शुक्रवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडी

0: जी यवशावर,
1: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा क्रीडा विश्व.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जीरामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाचवरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराई इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएने म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएने केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी सीबीएस

0: स्टारमर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टारमर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टारमर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 सादर करत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा.

0: विचार पडला कुणाला?
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं त्या ठिकाणी
1: मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला.
0: सख्या म्हणे सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं नेऊन टाकलं होतं उकरून द्याला
0: लागे येचून आणले जे तुला अल्पाने नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पाच सहा देणार आम्ही
0: नाही.

0: तुला अंड्याला पसा पक्षी घ्या ये
1: तुला वहिनी लागले होते तो काय
0: बोलायला अंडन भरून अंडन म्हणजे आता काम येईला कुठलं कसलं लावायचं
1: वैगे आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असं करायचं शाल सराटा पाणी आणाय लावायचं सर्व बिरका
1: वैगे चांगला अगे
0: हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सणा सारवण करायचं बरे का
1: आणि
0: नागवान सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगते गला गेला रगते

0: पट्टी घ्यायला लागायचं गुराच्या पुरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शाल गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्यावेळेला
0: तर नागवाच त्या भाऊबीर का साथी वागा तर काल दुर्मजीच्या तोंडाला
1: बाहेरल्या बाजूला तर येऊन तो
0: उभारायला सात जणी म्हणे विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला. आता
0: ववळताना काय लागत महाराज बोलायला
1: तर स्वतः त्यावेळेला
0: म्हणलं माझी भन कुठं तेवढ्या ध्यान
1: वैगी वाणिकीने माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: बाबा

0: अट्टंगी आम्हाला दांब्याच्या झाडाखाली उन्हात बरं का पोर भाकरी चोरून बसेल ते
1: स्वतः मात्र त्या
0: ठिकाणी बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खायला
0: आपल्या राणी तर बरोबर आहे म्हणजे खरंच आहे
1: होय वय
0: म्हणून गेला होता त्या ठिकाणी आला पळून बरं का
1: स्वतः लागला होता डोळ्याला

0: बाबा गरा गरा फिरुला भनिला पाडला छत्तीगुडगा दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: हे दादा हा माझा ऐकून तर घे की मला मारा घे झाला
1: तुझा ऐकून घ्यायचं काय सुद्धा ठुलो नाहीस
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तुझे मोठ बन वहिला
0: मोठ बांधा गंगा नदीला नेऊन सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परका नवर घडायला
0: शंकर पार्वतीच्या हवा खात होती त्या मानवीत वर्गा
1: आणि
0: तर त्या चालण्याची मोठ अशी पाण्या लाटून बदला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र तू बघा चालल्याने मोठ तू बघा
0: हतरला घुंगडी त्या वेळेला
1: आणि

आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात ऐकलत रावासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं, बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं गुरुनाथ शेणाव यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलं विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग जोग. त्यांना तबला साथ केली होती मुकुंदराज देव यांनी.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गीता जावडेकर यांचं गायन, राग मारुबी हाक, विलंबित गत आणि द्रुतगत तीन ताल, बोल विलंबित रसिया हू नाजा, द्रुत मन में रहो मोराजिया. त्यांना तबला साथ केली आहे अभ्य दातार यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया गीता जावडेकर यांचं गायन, राग मारुबी हाक.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गीता जावडेकर यांचं गायन. आपण ऐकलात राग मारू विहाग. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। ठीक 11 वाजता ऐकू शकाल दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र। आम्ही ते सहक्षेपित करू।